मंत्रं नमो सर्वजंत्रं नमो सर्वदृश्यं नमो सर्वकृत्सं नमो सर्वरंगे त्रिपंगे अनंगे नमो देव देवं नमो बीजबीजे अखिले अपिजे समस्तं प्रसिद्धे कृपालं स्वरूपे कुकर्मं प्रणाशी सदा सर्व